इत्यादि। अर्थात ते महाशक्ती नारायणी ए विलक्षण ए महाशक्तीनु स्वरूप ब्रह्मा वगैरे देवो पण जाणी शकता नथी, तेथी ते अग्निया कहेवायश। ज्यानो अंत छेडो ज मळतो नथी, तेथी ते अंताश। ज्यानो लक्ष जोई शकातो नथी, तेथी अलक्षाश। ज्यानो जन्म समजवामां आवतो नथी, तेथी ते अजाश। ए एकली सर्वत्र व्याप्त छे, तेथी एका। અને વિશ્વમાં અનેક રૂપ છે, તેથી